0: मां खाधो गरम करे थी वठा
1: बुध थकल थकल पी लगे खरेता
0: तवा जो पूरी रात खीर प्यारे प्यारे थकी थी पवा
2: मेरी थकन को भी तेरे
1: तू हाल हुए मां अच्छा तू हाल तू

अनवर भा तव्हां जो गानो जेको आहे न मूंखे मिलियो ई न वरी पोइ कॾहिं हलाए वठंदासीं ऐं न बिल्कुलु मतिलब मूंखे इहो हिकिड़ो फ्लैक्स आहे मां लाइफ में हिकिड़ो फ्लैक्स हणंदी आहियां त मां कॾहिं बि कंहिं बि कॉन्सर्ट ते न आहियां वई ऐं इहो मूंखे सुठो लॻंदो इंट्रोवर्ट माण्हुनि जे लाइ शायदि इहा वॾी ॻाल्हि आहे या सुठी ॻाल्हि आहे सो ईअं ई आहे बिल्कुलु अच्छा हिन गाने सां गॾु मूं हिकिड़ी शायरी रखी पर शायदि टाइम जेको आहे न थोरो ख़तमु थी वियो आहे सो हिते हाणे तव्हां खां इजाज़त वठण जो वक़्तु जेको आहे न सफ़ा क़रीब थी चुको आहे सो तव्हांखे वेंदे वेंदे बिल्कुलु ॾसे वेंदासीं त बाबा हीउ जेको प्रोग्राम आहे वाइट एज एंड डी स्किन ब्यूटी शो ई तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हां असां जेको आहे न गॾु हूंदा आहियूं 1 बजे खां 3 बजे ताईं ऐं पूरो हफ़्तो असांजो अव्हांजो साथ हूंदो आहे सो प्रोग्राम में तव्हांखे बिल्कुलु ख़ूबसूरती जो ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं तव्हां सां गॾु मोहबतूं हूंदियूं आहिनि कचहरियूं हूंदियूं आहिनि ऐं हीउ एंटरटेनमेंट जो हिकिड़ो प्रोग्राम आहे जेको तव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स एंड डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट जे तावन सां वरी इन सां तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात सुभाणे वारे प्रोग्राम में थियण वारी आहे 1 बजे खां 3 बजे ताईं तव्हांजो सॼो साथ रहंदो सो ईअं बिल्कुलु ज्वाइन कंदा ऐं किथे का ग़लती थी हुजे त मां माज़रत कयां थी गानो तव्हांखे ॿुधणु ॾींदमि सही आहे सो मोकिलाणी नाहे बाबू सिन सलामत सा सलामत अलाह हाफ़िज़ बाय बाय लव यू ऑल एंड टेक केयर

0: इट्स 5 PM. दिस टाइम चेक इज ब्रॉट टू यू बाय
1: जडे मां पांजो ख्याल रखंदी आहे त सेहत नसलन ताई हलंदी आहे. ही पैगाम कश फाउंडेशन ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे तरफां पेश कयो वियो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KT